समझा अहिड़ा केतिरा ई माण्हू हूंदा आहिनि जेकी हिक ॿिए खे विछोड़ा अखियुनि खे वरी मिलण जा आसरा ऐं अंदर में मिलण जी उमेदनि जा वॾा वॾा मीनार ॾे दिलि जी दुनिया खे वीरान करे हलिया वेंदा आहिनि। उन्हनि जे अचण ऐं वरी ॿीहर ॾिसण ऐं मिलण जे आसिरे ते हिन पहाड़ जी ज़िंदगी ऐं जीवन ॾाढो ॾुखियो कटिबो आहे। जुदाई जो हिकु पल पहर पहाड़ जीअं हिकु पहरो ॾींहं जीअं हिकु ॾींहुं महीननि वांगुरु ऐं हिकु महीनो सालनि वांगुरु तमामु वॾो महसूसु थींदो आहे, पर उहा आस उमेद उहो आसिरो ई जीअण जो सहारो ऐं आदत बणिबो आहे। ऐं जॾहिं उहा वॾी जुदाई ख़तमु थी वेंदी आहे ऐं विसाल जो वाह वरंदो आहे त दिलि कहिड़ी न बाग बहार थी पवंदी आहे ऐं इंसान जो अंगु अंगु नचंदो आहे कुॾंदो आहे त महबूब अंगण ते आहे पंहिंजा पिरी आहे पंहिंजा परे जा वियल विछोड़ा ख़तमु करे पंहिंजे अंगण ते आहे त इंसान जी दिलि जेका आहे उहा झुमी पवंदी आहे उहा नची पवंदी आहे।

0: हिक कॉलर लाइन ते मौजूद आहे ॾिसंदासीं केरु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अदा अव्हां जो आवाज़ कटिजे पियो सिग्नल वारी जॻहि जी जी छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां जी
1: फालिज थियो ॿ दफ़ा टे वरी मूंखे हाणे फालिज थियो माना अख हिकु अख खां ॿ परे खां माण्हू ॿ
0: ॾिसनि
1: था सही को
0: ठीकु आहे रेडियो ॿुधो मूंखे ॿुधायो थो डॉक्टर साहिबु
1: रेडियो खां मां ॿुधां
2: जी बिल्कुलु अदे ॿुधायो त मूंखे फालिज पहिरियां थियो ऐं ट्रीटमेंट अदे किथे कराई आहे ऐं हुन मां वरी उनखे वरी दुबारा थियो आहे त बहितर ई आहे त जेतिरो ट्रीटमेंट कराई आहे त उते वरी दुबारा ॾेखारनि त बहितर आहे वरना असांजी क्लिनिक चेयरमैन हुन पिते क्लिनिक ते रूबरो ॾेखारे वञनि त बहितर छो जो फालिज को हिकिड़ी आम तकलीफ़ बीमारी न हूंदी आहे जंहिंजो माण्हू को परे खां वेही करे ऐं ॾस पंधु ॾेई सघे थो उनजी इलाज ई थींदो आहे उहो किथां बि माण्हू कराए उनजी इलाजु ट्रीटमेंट जेको आहे सो कराए एहतियात करे इनशाला ताला जेकॾहिं हुनजो ब्लड प्रेशर वधे थो त हुनखे लूण जो इस्तेमालु बिल्कुलु बंदि करणु घुरिजे सणभ लूणु तरपच खटी शइ वग़ैरह बिल्कुलु